0: नमो सर्वमाने समस्ते निदाने
1: नमो देव देवे अपेक्षी अभेवे
0: नमो काल काले नमो सर्व पाले
2: नमो सर्वगौने नमो सर्वगौने
0: अनंगी अनाथे निसंगी प्रमाथे
2: नमो पान पाने नमो मान माने
0: नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने
2: नमो गीत गीते